तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू निहचल करता सोई तुद आपे भावै सोई वरतै जी तू आपे करहे सो होई तुद आपे सृष्ट सब उपाई जी तुद आपे सिरज सब गोई जन नानक गुण गावे करते के जी जो सबसे काल जान होई आसा महला चौथा।

प्यासा तुम्हें शाड कोई अवर न त्याऊ जो अबर चाहो सो तुम ते पाऊं सेवक सिख हमारे तारी आहे चुन चुन सत्र हमारे मारी आहे।

वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे।

सचे तेरे खंड सचे ब्रह्मांड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर विचार सचा तेरा मन सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तू दाखे लख करोड़ सचे सब तान सचे सब जोर सची तेरी सिफत सची साला सची तेरी कुदरत।